تازہ کر لیے. نام ایک ایسا ایشو ہے جو کہ سب ہی چاہتے ہن جپیا جائے, سب نام دی پراپتی کرنی چاہتے ہن, پرنتو نام دے پرتی پوری جانکاری پوری سمجھ نہ ہون کارن اسیں کئی دفعہ اس دات نو پراپت نہیں کر سکتے. اس کر کے اس وچار نو اس ہفتے دے وچ آپ دی سیوا چ گربانی دے نقطہ نگاہ انسار رکھن دا اے سچے پاتشاہ جی نے پریرنا بھریا جو خیال بخشیا ہے. ایسا نام نو سمجھنا ہے, نام کی ہے. جدو مہاراج جی نام کہندے ہن تے او کس وستو نو نام کہندے ہن, کہ کسے اکشر نو نام کہندے ہن جا کسے ہور وستو نو نام کہندے ہن, نام کیویں ملدا ہے, نام دے رستے چ کی رکاوٹاں ہن. سو ساریاں وچاراں آپ جی دی سیوا چ عرض کیتیاں جان گے. کل اسیں اے وچاریا سی کہ گرو بابا جی دے گھر دے وچ جو سپریم ٹیکنیک ہے, سپریم میتھڈ ہے, جہاں اے آکھو کہ گرو نانک دیو جی دے گھر دے وچ اگر کوئی وستو پراپت کرن والی ہے تو وہ صرف نام ہے. اگر کوئی نام دا گاہق ہے, اگر کوئی نام دا گاہق ہے تو اس دا سبند گرو نانک جی نال پیندا ہے. اگر کوئی نام دا گاہق نہیں ہے, سیکر نہیں ہے, پھر اس دا گرو بابا جی دے نال کوئی سبند نہیں. اور مہاراج جی نے یہ گل آکھی ہے کہ نام دے گاہک جو ہن وہ بہت گھٹ ہن. وکھر نام دیکھن کوئی جائے, وکھر میں نے ہوندا ہے بہت بڑا پدارتھ دا ٹھیر لگیا ہونا, کہندے نام دا بہت پدارتھ موجود ہے, اے وستو موجود ہے, وکھر نام دیکھن کوئی جائے, نہ کو چاکھے نہ کو کھائے. پر کہندے کوئی کوئی کوئی کوئی بندہ ہے جو اس نام دے پدارتھ نو, اس نام دی وستو نو کہندے دیکھن جاندا ہے, لبن جاندا ہے, وکھر نام دیکھن کوئی جائے. بہت ریئر پرسن ہے جو اس دے وچ انٹرسٹڈ ہے. نہ کو چاکھے نہ کو کھائے, نہ ہی کوئی اس دا سواد ماندا ہے, اس دا ٹیسٹ ماندا ہے. سو دنیا چ نام دے پرتی مہاراج جی آخدے ہیں لوگ بہت گھٹ انٹرسٹڈ ہیں, پر گرو مہاراج آخدے ہیں ساڈے گھر دے وچ نانک کے گھر کیول نام. یہ اسی کل پنکتیاں وچاریاں سن, نانک کے گھر کیول نام بولیا کرو, صرف نام. الٹیمیٹلی جو ساڈے ہاتھ چ آئے گا وہ نام. اور مہاراج جی آخدے ہیں کہ ناوے جیوڑ ہور دات نہیں. کئی لوگ آخدے ہیں واہگرو نے سانو بہت داتاں دتیاں ہوئی ہیں, پر مہاراج جی آخدے ہیں نام تو وڈی دات کوئی نہیں ہے, یہ سب چھوٹیاں موٹیاں ہیں, یہ داتاں نہیں ہیں, یہ سگوں رب نو پلاؤن والیاں وستواں ہیں جنہوں نے اسی داتاں سمجھ دے رہے ہیں. سچے پاتشاہ آخدے ہیں ناوے جیوڑ ہور دات نہیں, نام تو وڈی ہور کوئی دات نہیں. پھر دات منگنی ہوئے تے وڈی ہی منگنی چاہیے, چھوٹیاں کیوں منگنیاں ہوئی ہیں؟ تائیں مہاراج نے آخیا ہے دے نام سنتوکھی ہے اترے من کی بھک, کہ مینوں نام ہی بخشو جس دے نال میریاں ساریاں ہی بھکھاں ختم ہو جان, نام بخشو. تو نانک کے گھر کیول نام.
महाराज जी ने आख्या नानक दे घर दे विच केवल नाम है, नानक दे घर दे विच पूजा भी नाम है, पूजा कीचे नाम त्याई है, तीर्थ भी नाम है, तीर्थ नावन जाओ तीर्थ नाम है, दवाई तमाम किस्म दे शरीरक मानसिक रोगां दा इलाज करन दे वास्ते भी दवाई जड़ी नाम ही है, संसार रोगी नाम दारू, नाम ही दारू है। साड़ी जिंदगी दे जितने दुख हन, पेन सफरिंग्स मिजरीज हन, वो जहर है, उस जहर नू मारन वाला मसाला भी नाम ही है, दुख मौरा मारन हर नाम। महाराज जी आखदे हन साडे घर दे विच गुरु दी सेवा भी नाम ही है, नाम हमारे पूजा देव, नाम हमारे गुरु की सेव, गुरु दी सेवा भी हमारे ग्रह साडे पास नाम ही है। अते अगर साडी जिंदगी च नाम नहीं है तो महाराज जी कहते हैं ऐसे जीवन का जीण का कोई अर्थ नहीं है, बेशक वो मरे ही जाए उसका कोई अफसोस नहीं है, मरना जाही जिना विसरत राम, नाम विहून जीवन कौन काम, नाम तो बिना जीवन कहते किस कम है, किस कम है, कहते जल जाओ जीवन नाम बिना। इना पंक्तियां नू थोड़ा जा अपने दिल नू लगन दो, क्योंकि असी सुनन दे आदि हां, सुन सुना तक ही गल ना रह जाए, थोड़ी सोच विचार जागरूकता दे नाल सुनो ताकि ए साडे अंदर थोड़ी जही चोट भी मारन, क्योंकि असी हो पत्थर वर्गे गए हां, चोट लगदी नहीं है, इस करके असी सुन के फिर उसे तरह दे रह जाने हां। महाराज जी ने बाणी च आख्या ऐसा ना होवे कि आप कितने गुस्सा कर लो भी भाई साहब ने कहता असी पत्थर वर्गे हो गए हैं, ये मेरा अपना ख्याल नहीं है, ये महाराज जी दी डायग्नोज है, महाराज जी ने साडे अंदर देखे हैं, वो जानते हैं साडे अंदर किस तरह दे हैं, कहते हैं मन कठोर शब्द भेद तू, कहते मन कठोर होए पे हैं साडे, इसनू शब्द दे हथौड़े दे द्वारा ही तोड़िया जा सकता है, पर मन कई दफा इतने कठोर हो चुके हैं इन्हां ते किसे गल का असर ही नहीं हुंदा कि साढ़े ते इस गल का कोई असर नहीं हुंदा। महाराज जी कहते हैं जिनी नाम विसारिया से होत देखे खे, कि असी इतने इम्यून हो चुके हैं महाराज जी की बाणी दे इन्हां शब्दां दे तीरां तो, कि गुरु बाबा जी आखते हैं विसरिया जिन नाम ते भोए पारथीए, कहते वो लोग जमीन उत्ते धरती उत्ते बोझ हन जिन्होंने वाहिगुरु के नाम नू विसारिया। सो हरेक बंदा अज तो बाद जिसले तुरिया फिरेगा वो सोचे कि मैं धरती उत्ते बोझ हां या की हां, जे नाम भुलाया होया है तो धरती नू भी तकलीफ दे रहे हां, धरती दे विच भी कॉन्शियसनेस है, ये भी अलाइव है, ये भी जिंदा है, और अगर असी नाम तो सखने हां ते असी इस धरती नू भी पल्यूट करते हैं, इस धरती नू भी डैमेज करते हैं, ते इस उत्ते बोझ पाने हैं, तो जे इस उत्ते बोझ पाने हैं ते किसी दिन साडे ते भी बोझ पाएगा, कर्म दा फल जरूर हुंदा। बाबा जी ने यह आख्या है विसरिया जिन नाम ते पोए पारथीए, जिन्हां नू वाहिगुरु दा नाम विसर गया वो धरती उत्ते बोझ हन। और एक अखीरला प्रमाण कह के फिर मैं अज दे कीर्तन दे वल नू वधांगा। गुरु महाराज जी ने आख्या है बिन संगति सब ऐसे रहे जैसे पस ढोर, जिन कीते तिसे न जानई बिन नावे सब चोर, कहिंदे सारे ही चोर हन, नाम तो बिना हरेक इंसान चोर है। और इसनू जहां ते असी इतना लाइटली लवांगे कि सुन के चले जावांगे पर असी महसूस नहीं करांगे कि गिल्टी फील नहीं करांगे कि असी चोर हां या मैं चोर हां, पर जे महसूस करांगे कि महाराज जी ते झूठ नहीं आख सकते, गलत नहीं आख सकते, अतकथनी नहीं कर सकते, गुरु बाबा जी की गल कही हुई दे विच सच है, तो इसका अर्थ अगर मेरे पास नाम नहीं है
तो फिर मैं चोर हां। अगर ये तीर लग जाएगा तो फिर वो बेचैन करेगा, वो दर्द दबेगा कि मैं गुरु महाराज जी दे पास गया, गुरु महाराज जी ने मेरे जीवन नु देख के एक नतीजा निकालिया है कि तू चोर है। तो कितनी बड़ी तौहीन, कितनी बड़ी चोट। पर रियलिस्टिकली असि अपने आप नु चोर समझांगे नहीं, जिस तरह के शब्द सिर्फ कैंड सुनने दे वास्ते ही हैं। पर जेड़े गुरु बाबे दे वचना उते इतना भरोसा प्यार यकीन रखते हैं, वो इस गल दे नाल चोट खा जाते। महाराज जी ने आख्या बिन नावे सब, आप जी आखो की कहंदे हैं महाराज जी, बिन नावे सब चोर। वी मस्ट रिपीट दिस लाइन फ्यू टाइम्स ताकि साडे उते असर कर सके। एक अद्धी वारी कई नाले असर नहीं करना। And I'm going to continue repeating this line every day. Bin naave sab chor, sab chor sabna de vich. Assi vi aane han ja ko jehde bahar sadkan te firde han oh chor han. We are also included. Bin naave sab chor. Te badi bhari samasya khadi ho gayi. ਇੱਥੋਂ ਤੱਕ ਅਸੀਂ ਕੱਲ ਵਿਚਾਰਿਆ ਹੈ, ਸਮਝ ਲਿਆ ਹੈ ਕਿ ਨਾਨਕ ਕੇ ਘਰ ਕੇਵਲ ਨਾਮ, ਅਗਰ ਨਾਮ ਨਹੀਂ ਹੈ ਤਾਂ ਅਸੀਂ ਚੋਰ ਹਾਂ। ਜੀਵਨ ਚ ਸਾਡੇ ਅਸੀਂ ਸਿਰਫ ਵਾਹਿਗੁਰੂ ਦੀਆਂ ਵਸਤੂਆਂ ਨੂੰ ਚੁਰਾਈ ਜਾਂਦੇ ਹਾਂ, ਇਕੱਠੀਆਂ ਕਰੀ ਜਾਂਦੇ ਹਾਂ। ਜੋ ਸਾਡਾ ਆਪਣਾ ਨਹੀਂ ਹੈ ਉਸ ਨੂੰ ਅਸੀਂ ਆਪਣਾ ਕਹੀ ਜਾਂਦੇ। ਤਨ ਸਾਡਾ ਆਪਣਾ ਨਹੀਂ, ਵਾਹਿਗੁਰੂ ਦਾ ਹੈ। ਪ੍ਰਾਣੀ ਜਾਣੇ ਇਹ ਤਨ ਮੇਰਾ, ਉਹ ਆਪਣਾ ਬਣਾਈ ਬੈਠਾ, ਸਾਰੀਆਂ ਚੀਜ਼ਾਂ ਨੂੰ ਆਪਣੀਆਂ ਬਣਾਈ ਬੈਠਾ। तो किसी भी वस्तु होवे बना ली जाए अपनी, वो चोरी नहीं होंदी तो और की होंदा है। किसी भी चीज नु संभाल के बह जाओ, कब्जा करके बह जाओ, तो फिर आखो ये मेरी है, तो वो चोरी हो गई। बिन नावे सब चोर, इत्थों तक असीं सुनिया है। अज दे कीर्तन दे विच जो दूसरा स्टेप है नाम नु समझण दे वास्ते, क्योंकि महाराज जी की बाणी दे विच नाम नाम नाम नाम बहुत दफा आंदा। पर साध सिंह जी सोचण वाली गल ए है कि किसदा नाम हुण ए पहलू आरंभ हुंदा है। इतना महाराज जी नाम का जिक्र करते हैं, सोचना पैंदा है किसदा नाम, क्योंकि नाम दे पिछे जां ते कोई ना कोई परसन हुंदा है, नाम दे पिछे जां कोई प्लेस हुंदी है, जां नाम दे पिछे कोई होर वस्तु हुंदी है, कोई ना कोई सबस्टेंस ते हुंदा है ना, जिसनु असी कोई ना कोई नाम दिन्ने हां, जिसदा नाम नाम वाला, उसनु असी नामी आख सकते हैं। नामी जिसदा के नाम है। गुरु महाराज जी अपनी बाणी दे विच सिर्फ नाम दी ही गल नहीं करते, जिसका नाम है, जो नाम वाला है, जो नामी है, उसका भी जिक्र करते हैं। क्योंकि जे सानू कल्ला ही नाम मिल जाए पर जिसका यह नाम है वह ना मिले तो फिर तो कुछ भी ना मिले। फॉर एग्जाम्पल, सानू भुख लगी हुई है, सानू खाण नू रोटी चाहिए है, रोटी तो सिर्फ एक नाम है, रोटी तो सिर्फ एक नाम है। निरा लफज रोटी दे नाल असी रज सकते हैं जब तक जिस चीज का नाम रोटी है वह ना मिले। सो जिस चीज का नाम रोटी है, प्रशादा है, जे ओ ना मिले तो सानू रज नहीं आ सकता, तृप्ति नहीं आ सकती। तो गुरु महाराज जी ये बहुत गहराई दे नाल विचारन वाला नुक्ता है कि जिथे नाम का जिक्र करते हैं उथे जिसका नाम है, जो नाम वाला है, उसका भी जिक्र करते हैं।
ਹੁਣ ਬਾਣੀ ਦੇ ਵਿੱਚ ਸ਼ਬਦ ਦੇਖੋ ਆਉਂਦੇ ਹਨ ਤੂੰ, ਤੇਰਾ, ਤੇਰੇ, ਤੇਰੀਆਂ, ਤੁਮ। ਇਹ ਜੋ ਲਫ਼ਜ਼ ਹਨ ਇਹ ਤੇ ਕਿਸੇ ਹਸਤੀ ਨੂੰ ਹੀ ਐਡਰੈਸ ਕੀਤੇ ਜਾ ਸਕਦੇ ਹਨ, ਯਾਨੀ ਕਿਸੇ ਕੋਈ ਪ੍ਰੈਜੈਂਟ ਹੈ ਜਿਸ ਨੂੰ ਅਸੀਂ ਤੂੰ ਕਹਿੰਦੇ ਹਾਂ। ਤਾਂ ਮਹਾਰਾਜ ਜੀ ਦੀ ਬਾਣੀ ਦੇ ਵਿੱਚ ਥਾਂ ਥਾਂ ਥਾਂ ਥਾਂ ਤੇ ਉਸ ਹਸਤੀ ਨੂੰ ਆਖਿਆ ਹੈ ਤੂੰ ਮੇਰਾ ਪਿਤਾ, ਤੂੰ ਮੇਰਾ ਮਾਤਾ, ਤੂੰ ਮੇਰਾ ਬੰਧਕ, ਤੂੰ ਮੇਰਾ ਭਰਾਤਾ। ਇਸ ਦਾ ਭਾਵ ਕੋਈ ਬੀਂਗ ਹੈ, ਕੋਈ ਹੋਂਦ ਹੈ, ਕੋਈ ਐਗਜ਼ਿਸਟੈਂਸ ਹੈ ਜਿਸ ਨੂੰ ਮਹਾਰਾਜ ਜੀ ਤੂੰ ਕਹਿ ਕੇ ਐਡਰੈਸ ਕਰ ਰਹੇ ਹਨ। ਨਥਿੰਗਨੈਸ ਨੂੰ ਤਾਂ ਤੂੰ ਨਹੀਂ ਨਾ ਕਿਹਾ ਜਾ ਸਕਦਾ। ਤਾਂ ਗੁਰੂ ਮਹਾਰਾਜ ਜੀ ਦੇ ਪਾਸ ਮੇਰੇ ਕਹਿਣ ਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਹੈ, ਨਾਮ ਹੈ ਪਰ ਜਿਸ ਦਾ ਨਾਮ ਹੈ ਉਸ ਦੇ ਨਾਲ ਮਹਾਰਾਜ ਜੀ ਦਾ ਸੰਬੰਧ ਹੈ, ਜਿਸ ਦਾ ਨਾਮ ਹੈ ਉਸ ਦੇ ਨਾਲ ਸੰਬੰਧ ਹੈ। ਇਸੇ ਕਰਕੇ ਜਿਸ ਦਾ ਨਾਮ ਹੈ, ਜੋ ਨਾਮ ਵਾਲਾ ਹੈ, ਮਹਾਰਾਜ ਜੀ ਐਡਰੈਸ ਕਰਦੇ ਹਨ ਉਸ ਨੂੰ, ਕਹਿੰਦੇ ਹਨ ਨਾਮ ਤੇਰੋ ਆਰਤੀ ਮਜਨ ਮੁਰਾਰੇ, ਕਹਿੰਦੇ ਹਨ ਖੂਬ ਖੂਬ ਖੂਬ ਖੂਬ ਖੂਬ ਤੇਰੋ ਨਾਮ। ਉਸ ਪਿਆਰੀ ਹਸਤੀ ਨੂੰ, ਉਸ ਨਾਮ ਵਾਲੇ ਨੂੰ ਕਹਿੰਦੇ ਹਨ ਕਿ ਤੇਰਾ ਨਾਮ ਬਹੁਤ ਖੂਬ ਹੈ, ਬਹੁਤ ਖੂਬ ਹੈ, ਬਹੁਤ ਖੂਬ ਹੈ, ਖੂਬ ਖੂਬ ਖੂਬ ਖੂਬ ਖੂਬ ਤੇਰੋ ਨਾਮ, ਤੇਰਾ ਨਾਮ ਬਹੁਤ ਖੂਬ ਹੈ। ਹੁਣ ਕੋਈ ਵਸਤੂ, ਕੋਈ ਵਿਅਕਤੀ, ਕੋਈ ਸਾਹਮਣੇ ਨਾ ਹੋਵੇ ਤੇ ਇਨਸਾਨ ਆਕਾਸ਼ ਵੱਲ ਨੂੰ ਦੇਖ ਕੇ ਜਾਂ ਹਵਾ ਵੱਲ ਨੂੰ ਦੇਖ ਕੇ ਥੋੜੋ ਆਖੀ ਜਾਏਗਾ ਕਿ ਤੇਰਾ ਨਾਮ ਬਹੁਤ ਖੂਬ ਹੈ। ਕਿਸੇ ਦੇ ਨਾਲ ਕੋਈ ਕੰਟੈਕਟ ਹੋਏਗਾ, ਕਿਸੇ ਦੇ ਨਾਲ ਕੋਈ ਰਿਲੇਸ਼ਨ ਹੋਏਗਾ, ਕੋਈ ਸਾਹਮਣੇ ਪ੍ਰੈਜੈਂਟ ਹੋਏਗਾ, ਉਸੇ ਨੂੰ ਹੀ ਆਖਿਆ ਜਾ ਸਕਦਾ ਹੈ ਕਿ ਤੇਰਾ ਨਾਮ ਬਹੁਤ ਖੂਬ ਹੈ। ਸੋ ਇਸ ਤੋਂ ਭਾਵ ਇਹ ਨਿਕਲਿਆ, ਮਹਾਰਾਜ ਜੀ ਦੇ ਪਾਸ ਜਿਸ ਦਾ ਨਾਮ ਹੈ ਉਹ ਨਾਮ ਵਾਲਾ ਵੀ ਮਹਾਰਾਜ ਜੀ ਦੇ ਪਾਸ ਹੈ, ਔਰ ਜਦੋਂ ਨਾਮ ਵਾਲਾ ਮਹਾਰਾਜ ਜੀ ਦੇ ਪਾਸ ਹੈ ਤਾਂ ਮਹਾਰਾਜ ਜੀ ਦਾ ਉਸ ਦੇ ਨਾਮ ਦੇ ਨਾਲ ਵੀ ਪਿਆਰ ਹੈ। ਗੁਰੂ ਮਹਾਰਾਜ ਜੀ ਆਪਣੀ ਬਾਣੀ ਦੇ ਵਿੱਚ ਅਨੇਕਾਂ ਥਾਂ ਉੱਤੇ ਆਖਦੇ ਹਨ ਤੇਰਾ ਨਾਮ ਰਤਨ ਕਰਮ ਚਾਨਣ ਸੁਰਤ ਤਿੱਥੇ ਲੋਏ, ਕਹਿੰਦੇ ਵਾਹਿਗੁਰੂ ਤੇਰਾ ਨਾਮ ਜਿਹੜਾ ਹੈ ਉਹ ਰਤਨ ਹੈ। ਕਹਿੰਦੇ ਹਨ ਨਾਮ ਤੇਰਾ ਆਧਾਰ ਮੇਰਾ, ਤੇਰਾ ਨਾਮ ਜੋ ਹੈ ਉਹ ਮੇਰਾ ਆਧਾਰ ਹੈ। ਸੋ ਪੁਆਇੰਟ ਸਮਝਣ ਵਾਲਾ ਇਹ ਹੈ ਕਿ ਨਾਮ ਦੇ ਪਿੱਛੇ ਕੋਈ ਨਾਮ ਵਾਲਾ ਵੀ ਹੈ, ਨਾਮ ਦੇ ਪਿੱਛੇ ਕੋਈ ਨਾਮੀ ਵੀ ਹੈ, ਨਾਮ ਦੇ ਪਿੱਛੇ ਕੋਈ ਅਜਿਹੀ ਸ਼ਖਸੀਅਤ ਵੀ ਹੈ ਜਿਸ ਦੇ ਨਾਮ ਦੀ ਇਤਨੀ ਵੱਡੀ ਤਾਰੀਫ ਹੈ। ਉਸ ਸ਼ਖਸੀਅਤ ਦੇ ਨਾਲ ਮਹਾਰਾਜ ਜੀ ਦਾ ਪਿਆਰ ਹੈ, ਉਸ ਸ਼ਖਸੀਅਤ ਦੇ ਨਾਲ ਮਹਾਰਾਜ ਜੀ ਦਾ ਕਿਤਨਾ ਪਿਆਰ ਹੈ ਆਓ ਉਸ ਨੂੰ ਸੁਣੋ। ਕਹਿੰਦੇ ਹਨ